0: आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि T20 क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय। महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत। आता सविस्तर बातम्या। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि याचा प्रत्यय आपण पुन्हा पुन्हा घेत आहोत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागात ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना आपण केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। त्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभारही मानले। मन की बातच्या या भागात आत्मनिर्भर भारत, संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी सामर्थ्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, भारतीय संस्कृती यासह विविध मुद्द्यांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारतानं 102 सुवर्णपदकांसह 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदनही केलं। आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खरेदी करू नयेत, त्याऐवजी स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी केलं।
1: मेरा आप सभी से एक आग्रह है, आप प्रयास करें कि आपके घर, सोसाइटी या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो। जो लोग गणेश जी की मूर्तियां बनाते हैं उनसे भी मेरा आग्रह है कि वे मिट्टी की मूर्तियों को प्राथमिकता दें।

0: जब हम स्थानीय कारीगरों से मूर्ति खरीदते हैं, हम वोकल फॉर लोकल के संकल्प को मजबूत करते हैं। मुझे विश्वास है इस बार गणेश उत्सव में और ऐसे हर उत्सव में हम ऐसी सारी बातों पर जरूर गंभीरता से सोचेंगे और देश हित में कदम भी उठाएंगे।
1: आपला कौटुंबिक आनंद सोहळा साजरा करताना सामाजिक भान जमणाऱ्या नांदेडच्या बहादूरपुरा गावातल्या पेटकर कुटुंबाचं उदाहरण काल पंतप्रधानांनी मन की बात मधून दिलं।
0: महाराष्ट्र के नांदेड में एक परिवार ने अपनी खुशियां बांटने के लिए ऐसा काम किया है जो चर्चा का विषय बन गया है। यहाँ नांदेड के बहादुरपुरा गांव में पेटकर परिवार रहता है। इस परिवार ने सोचा कि अगर खुशी बांटनी ही है तो ऐसी चीज दी जाए जो मुश्किल समय में किसी परिवार का सहारा बने। अपने घर में विवाह के अवसर पर इस परिवार ने गाँव के लगभग 3,500 लोगों के लिए दुर्घटना बीमा की व्यवस्था की। हर व्यक्ति को 1,00,000 रुपए का बीमा कवर दिया गया। परिवार ने देखा था कि दुर्घटना के बाद परिवारों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ता है, ऐसे समय में एक छोटी सी सहायता भी बहुत बड़ा संबल बन जाती है।
1: पंतप्रधानांनी आपल्या या उपक्रमाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल अनुप पेटकर यांनी आनंद झाल्याची भावना आकाशवाणीकडे व्यक्त केली।
2: मी मागील एक काही वर्षापासून इन्शुरन्सचे काम करतो। काम करत असताना अपघाताचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी लक्षात आले। त्या हेतूने मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये जवळपास 1,200 वर हेल्मेट वाटप केले आणि कोरोनाच्या काळामध्ये मी माझ्या फर्मतर्फे मास्क शिवून वाटप केले होते। त्याच्यानंतर आता गेल्या मेला माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं। लग्नामध्ये असं लक्षात आलं की बाबा हेल्मेट आपण दिलोत पण गावासाठी आपण काही केलो नाही। त्या हेतूने पूर्ण गावाचा आम्ही इन्शुरन्स केलो आणि त्या गोष्टीची आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी साहेबांनी आज त्या गोष्टीची दखल घेतली। त्याबाबतीत आमच्या परिवाराचा आनंद कोणालाही झालेला नाही। त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार।
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे। वाढवण बंदर हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून या बंदरामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची काल पाहणी करताना सांगितलं। बोईसरमधलं बुलेट ट्रेन स्थानक, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचा त्यांनी आढावा घेतला। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभरात राबवण्यात आली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कोल्हापूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत सामील झाल्यानंतर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव आणि परभणीचा दौरा केला। या दोन्ही ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकार तसंच

लॉर्ड्स मैदानावर काल झालेल्या गट अ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 171 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियानं 19 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बेलफास्ट इथं 2 सामन्यांची मालिका यजमान आयर्लंडनं 2-0 अशी जिंकली. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 154 धावा केल्या होत्या. त्या गाठताना भारत केवळ एका धावेनं मागे पडला. राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली. अकोले तालुक्यात मुळा नदी पाणलोट क्षेत्रातील आंबी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, त्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागात काल समाधानकारक पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाची संततधार होती. लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस तासगाव कवठे महांकाळ तालुक्यात काल विजांसह जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी जिल्ह्यातही काल संध्याकाळी पावसाच्या काही सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सखल भाग आणि रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं. पावसाळा सुरू झाल्यापासून असा दमदार पाऊस झाला नव्हता. दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचे आदेश दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात 1,00,000 झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आरंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वटपौर्णिमेनिमित्त काल पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये वडाची रोपं वितरित करण्यात आली. अनेक महिलांनी रोपं स्वीकारत त्यांचं संगोपन करण्याचा संकल्प केला. हे वडाचं रोप म्हणजे केवळ एक वृक्ष नसून येणाऱ्या पिढ्यांसाठी सावली शुद्ध हवा आणि हरित भविष्याची अमूल्य भेट असल्याचं महापौर मंजुषा नागपुरे यावेळी म्हणाल्या. अहिल्यानगरमध्येही उपमहापौर धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आणि ग्रीन आर्मी संस्थेच्या माध्यमातून 1,100 महिलांना वडाचं रोप भेट देण्यात आलं. पाणी फाउंडेशनमार्फत 2022 पासून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा राज्याच्या 46 तालुक्यात सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत होणार आहे. हवामान. राज्याच्या विविध भागात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पालघर जिल्ह्यातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आयर्लंडचा भारतावर 2-0 असा विजय. महिलांच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मतदारांनो SIR 2

नमस्कार मंडळी, सुप्रभात. आपण ऐकता 106.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड प्रसारण सेवा. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा.

0: सकाळचे 10:05 होत आहेत आणि आता ही वेळ आहे प्रायोजित कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेदा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 52 वर्षाचे हे गृहस्थ आहेत ज्यांना डायबिटीसचा त्रास होता आणि त्या डायबिटीसच्या रिव्हर्सलसाठी त्यांनी डायटरी चेंजेस काही केलेले होते, पण जे डाएट त्यांनी घेतलं त्यातनं फायदा होण्याच्या ऐवजी त्यांना गॅसेस आणि आयबीएस सारखे त्रास सुरू झाले. तर खरंच डाएट आपल्याला फायद्यापेक्षा जास्त तोटा सुद्धा देऊ शकतं का, याबद्दल आज बोलूयात.
3: कसं आहे की डाएट हा सुद्धा शरीराचा फार महत्वाचा भाग आहे. आता यांच्या बाबतीत जर का बघायला गेलं, एकूण केस बघितली तर एक 15 वर्षापासून डायबिटीस होता आणि साधारण 2 वर्षापूर्वी त्यांना एंजिओप्लास्टी झाली. आता एंजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांनी 1-6 महिने वर्षभर जाऊ दिलं आणि आता कसं होतं की एंजिओप्लास्टी ज्या वेळेला त्यांची करणार होते त्यावेळेला शुगर थोडीशी अनकंट्रोल्ड होती, मग त्यांना इन्सुलिन चालू केलं. आणि बेसिकली कसं असतं की म्हणजे मेडिसिन जास्ती प्रमाणात असतील तर अशी शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढते, त्यामुळे प्रॉब्लेम असतो. त्यामुळे जनरली एंजिओप्लास्टी वगैरे आली की इन्सुलिन वर शिफ्ट करतात, गोळ्यांचं प्रमाण कमी केलं जातं, कारण गोळ्या जास्ती घेतल्या तर आणखीन प्रॉब्लेम होणार आहे. मग त्यामुळे इन्सुलिन वर शिफ्ट केलं जातं. मग त्यामुळे मग साधारण 1 वर्षभर त्यांनी जाऊ दिलं आणि नंतर मग विचार केला की जाऊ दे इन्सुलिन किती काळ घ्यायचं, वय पण 52, म्हणून मग त्यांनी डायटरी चेंजेस केले. आता कसं झालं की हार्टचा प्रॉब्लेम आहे म्हणल्यानंतर त्यांना फॅट्स देता येणार नाही, चरबीचे पदार्थ देता येणार नाही. डायबिटीस कमी करायचं तर 0 कार्बात ती हल्ली कंडिशन आली. मग आता द्यायचं तर काय द्यायचं तर प्रोटीन. पण प्रोटीन नुसते खाऊन खरंच डायबिटीस कंट्रोल होतो का, हा सगळ्यात मोठा पार्ट आहे.
2: श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार वाताचे पित्ताचे पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484-05-1025. डॉक्टर गिरी, मग आपण आयुर्वेदानुसार यांना काय ट्रीटमेंट दिली आणि काय फरक पडला?
3: म्हणजे बेसिकली त्यांची प्रकृती बघायला गेलं तर पित्त प्रकृती होती. पित्त प्रकृतीच्या माणसांना फार प्रोटीन पचत नाहीत आणि हे जर का प्रोटीन नाही पचले तर मग ते आपल्या मोठ्या आतड्यात जातात. तिथे प्रोटोलायटिक बॅक्टेरिया असतात जे त्यांना गॅसेसमध्ये अमोनियामध्ये कन्वर्ट करतात, बरोबर की नाही? आणि मग हा अमोनिया वास येतो त्याचा फार, बरोबर की नाही? आणि मग त्यामुळे त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम झाला. आणि बेसिकली कसं होतं की त्याच्यामुळे म्हणजे मोठ्या आतड्याचं इंटरनल लाइनिंग पण डॅमेज व्हायला लागतं, कारण अनडायजेस्टेड ते प्रोटीन सगळं तिथे आलेलं असतं त्याच्यात.

0: गॅसेस आणि बाकी सगळ्या गोष्टी क्रिएट होत असतात. आणि त्याच्यामुळे मग होतं कसं की तिथे जो काही मल तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रॉपरली होत नाही आणि मग ते सगळं लिक्विफाईड होतं, अनडायजेस्टेड फूड असतं आणि मग ते सारखं ते मोठ्या आतड्यात राहिलं की सारखं सारखं म्हणजे म्हणतो ना टॉयलेटला जाण्याची म्हणजे इच्छा व्हायला लागते, मग ते आयबीएस सारखा प्रकार होतो. त्यामुळे मग कसं आहे की आमच्याकडे ते आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला तो प्रॉप पार्ट पहिल्यांदा म्हणजे म्हणतो नाहीतरी आयुर्वेदामध्ये पोटापासूनच चालू केलं जातं आणि पित्त प्रकृती आहे म्हणल्यानंतर आमच्याकडे पित्तज प्रमेह त्याला म्हणलं जातं, बरोबर की नाही, शरीरामध्ये हीट वाढलेली असते किंवा पित्त वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांची साखर पचवण्याची शरीराची कॅपॅसिटी नसते. तर ते पित्त जर का बॅलन्स केलं तर शरीरामध्ये साखर ऍब्सॉर्ब व्हायला सुरुवात होते. म्हणजे इथे नुसतं फक्त खाण्यातूनच कार्बोहायड्रेट कमी करण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे तुम्ही शरीराची साखर पचवण्याची जर का ताकद वाढवली तर तुम्हाला डायबिटीस रिव्हर्स करता येतो. तर त्यामुळे सायंटिफिकली जर का डायबिटीस रिव्हर्स करायचा असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये. आणि तुम्ही जेव्हा डायटरी चेंजेस वगैरे कोणाकडून घेत असता तर त्यावेळेला त्याला बाबा त्या डायटमधला कितीचा अनुभव आहे, बरोबर ना, तो करत त्यातला अधिकारी व्यक्ती आहे का, नाहीतर आजकाल 2-4 महिन्याचे कोर्सेस करून डायटिशियन होतात. त्यामुळे तुम्ही तुमची प्रकृती ज्याच्याकडे देत आहे तर त्या माणसाला किती नॉलेज आहे, किती त्यातली त्याच्याकडे म्हणजे अधिकारी आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे, नाहीतर मग मात्र प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार इत्यादी आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 5 जुलै रोजी ठाणे आणि मुंबई इथे वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 84 84 05 10 25 84 84 05 10 25 8484 05 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: मंडळी, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद. आपण एकदा 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि मी आहे रश्मी महामरे आपल्या बरोबर. आजचा दिवस आपल्या मनाप्रमाणे जाओ आणि आपली सगळी कामं व्यवस्थित पूर्ण हो या सदिच्छेसह आजच्या या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत.

वैशाली सामंत यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी आणि एफ एम गोल्ड प्रसारण सेवेत आज आपण जाणून घेणार आहोत काही ताज्या घडामोडी आणि त्याचबरोबर दिनविशेष. कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांना सुद्धा खुश ठेवा. आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपले फोन नंबर आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35.

चे सगळ्याच वयोगटातले श्रोते आपल्याशी जोडलेले असतात आणि तुमचा अभिप्राय तुमचे संदेश आमच्यासाठी नेहमीच आवश्यक असतात. 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. आणि मंडळी, आज आहे ज्येष्ठ पौर्णिमा. वटपौर्णिमा म्हणून ही साजरी केली जाते. अनेक सुवासिनी भक्तिभावाने या व्रताचं पालन करतात आणि आपल्या परंपरेचं जतन करतात.

नमस्कार, मी अजित कडकडे। सुमधुर गाणी, गोड आठवणी, मस्त गप्पा, माहिती, मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM।

10:26 होता है मंडे अपन एक आहत 100% 1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर छान अशा ताज्या घडामोडी आणि त्याचबरोबर काही दिनविशेष आपण जाणून घेणार आहोत आजच्या या कार्यक्रमात आणि आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे कुठेही असा काही करा ऐकत राहा FM गोल्ड प्रसारण सेवा

0: online applications are invited from unmarried men and women candidates for grant of short service commission in executive, education and technical branch. Last date for submission of online application is 27 July 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar.
1: आणि म्हणजे आज भारतीय संख्याशास्त्राचे जनक इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्रसन्नचंद्र महालनोबिस यांचा जन्मदिन आहे. ते अग्रगण्य शास्त्रज्ञ होते आणि सांख्यिकी तज्ज्ञ देखील होते. भारताच्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांचं योगदान मोठं होतं. आर्थिक नियोजन आणि सांख्यिकी विकास या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिवस अर्थात 29 जून हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करतात. अशा महान हस्तींमुळेच आपल्याला अनेक गोष्टींचं ज्ञान होतं आणि त्यांना अभिवादन.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर.
1: एफएम गोल्ड प्रसारण सेवेत आपण सगळे भेटलो आहोत आणि 10:34 होत आहेत. आपणही या कार्यक्रमात सहभागी व्हायचंय. सुहास पांडे कल्याणहून आपल्या संपर्कात आहेत. सुनीता व्यवहारे वरळीहून संजय गांधी यांचा देखील आपल्याला फोन आला होता. 45:15:41 आणि 45:15:35 हे आहेत आपले फोन नंबर. मराठी नाटककार विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा देखील आज जन्मदिवस आहे. विदर्भातील बुलडाण्यात त्यांचा जन्म झाला आणि ते मराठीतील आद्य विनोदी लेखक मानले जातात. नाटककार कवी समीक्षक अशीही त्यांची ओळख आहे आणि समीक्षणाच्या क्षेत्रातही ते अग्रगण्य होते. तोतयाचे बंड, रागिणी यांचं त्यांनी समीक्षण केलंय तर 12 नाटकं लिहिली आहेत. कविता, लघुकथा, कादंबऱ्या असा मोठा साहित्याचा त्यांचा परिवार आहे. राम गणेश गडकरी, वि स खांडेकर, माडकोळकर, भार्गवराव वरेरकर, प्र के अत्रे या लेखकांनी त्यांना आपलं गुरु मानलंय आणि आज त्यांचा जन्मदिन, त्यांच्या स्मृतींना अभिवादन.

मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची ही रचना आणि संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. पाऊस येतोय जातोय आणि पुन्हा आपण त्याची वाट बघतोय. खरं तर हा लपाछपीचा लपंडाव आता संपणार आहे.

कारण हवामान विभागाने 2 जुलैपासून कोकण विभाग आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल असा अंदाज वर्तवलाय. त्यानुसार आता पावसाळी वारे अधिक सक्रिय होताना दिसतायत. मुंबई, रायगड किंवा ठाणे, पालघर या जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट सुद्धा दिलेला आहे. सांगण्याचा उद्देश इतकाच की मेघगर्जनेसह जोरात पाऊस येईलच, पण आपणही तशीच काळजी घ्यायला हवी. वाट तर आपण सगळेच बघतो आहोत, पण त्याचबरोबर पावसामुळे जे काही धोके असतात किंवा जो काही त्रास होतो, कधी कधी कुणाकडे पावसामुळे पाणी गळतं, कधी घसरून पडायला होतं, कधी महत्त्वाची कागदपत्र भिजून जातात, आपण म्हणतो आता येत नाही आहे पाऊस आणि अचानक तो येतो, या सगळ्याची काळजी घेऊन आता आपणही सतर्क राहायला हवं. कारण मातीच्या वासाचा येणारा पाऊस जरी संपला असला तरी हे गाणं मात्र तितकाच आनंद देऊन जातं.

पुष्पा पागधरे यांच्या स्वरात शांता शेळके यांची ही रचना होती आणि श्रीनिवास खळे यांचं हे सदाबहार गीत नेहमीच एक उत्साह देऊन जातं. खरं तर आपत्ती व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा असा विषय आहे आणि अनेक वेळा कळत नकळत आपत्त्या येतात, नैसर्गिक असेल मानवनिर्मित असेल, आणि त्यावेळी आपण कसं वागायचं यासाठी आधीच त्या गोष्टींचा सराव करणं, म्हणजे जसं एखाद्या परीक्षेला आपण जातो आणि त्याची पूर्वतयारी करून आपण जातो, तशा प्रकारे या गोष्टींचाही कारवाईचा सराव किंवा मॉक ड्रिल करणं आवश्यक असतं. आणि मग जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडतील तेव्हा आपण बुचकळ्यात न पडता किंवा बावरून न जाता प्रत्यक्ष येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असतो आणि त्यावेळी काय करायचं ह्याची कृती आपल्याकडून कळत किंवा नकळतही घडून जाते. म्हणजे आपल्यासमोर एखाद्यावर हल्ला होतोय आणि आपण ते फक्त बघत न बसता आपल्याकडून आपल्या आणि त्यांच्याही बचावासाठी नक्कीच काहीतरी कृती केली जाते. त्यासाठी निश्चितच कुठल्याही गोष्टीसाठी सराव असणं आवश्यक असतं आणि अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचा जर सराव केला तर त्यानंतर होणारे जे त्रास असतात किंवा त्यानंतर करावी लागणारी कारवाई असते त्याचा त्रास आपल्याला आणि इतरांना

मंदाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी आणि आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आपण आहात FM गोल्ड बरोबर 45 15 41 34 आणि 45 15 41 35 हे आहेत आपले फोन नंबर. आता पावसाळा सुरू झालाय आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात वृक्षारोपण निश्चितच आपण करायला हवं. 1 जुलैपासून वृक्षारोपणही केलं जातं कारण सामाजिक वनीकरणाचा सप्ताही तो असतो. पण आपल्या आजूबाजूला जी आधीच लावलेली झाडं आहेत त्यांची पाळंमुळं मोकळी आहेत का, इथेही थोडंसं आपण लक्ष देणं आवश्यक असतं. मला काय करायचं आहे त्याचं असं न म्हणता ती झाडं आपल्याला बरंच काही देत असतात, त्यामुळे त्यांना काही गरज आहे का हे आपण बघणं सजग नागरिकाचं निश्चितच काम आहे. कारण झाडांच्या भोवती काँक्रिटीकरण कधी झालेलं असतं, कधी रस्त्यांनी त्यांची मुळं डावून टाकलेली असतात, असं सगळं होऊ नये यासाठी निर्देश दिलेले आहेत. पण तरीही काही ठिकाणी अशा घटना घडत असतात, त्यामुळे मग झाड कोसळणं आणि त्यातून मनुष्यहानी होणं याही गोष्टी घडतात. जर झाडांच्या मुळांपर्यंत पाणी गेलं तरच ते नंतर बुंध्यांपर्यंत जातं. मग मातीची स्थिती कशी आहे या सगळ्या गोष्टी नंतरच्या असल्या तरी झाडाची पाळंमुळं मोकळी असणं श्वसनासाठी किंवा अन्न ग्रहण करण्यासाठी हेही तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी जर आपल्याला दिसल्या तर आता आपल्याकडे इतका छान फोन असतो, त्याच्यात कॅमेरा असतो, त्याच्यातून टिपून आपण त्याबद्दलची गोष्ट आपल्या परिसरातला जो वन विभाग आहे किंवा उद्यान विभाग आहे त्यांना कळवू शकतो आणि निश्चितच त्याच्यावर योग्य ते उपाय सुद्धा योजले जातात.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: रूपा कुटचडकर यांचा फोन होता। संतोष शिंगे शिंदे त्याचप्रमाणे शुभांगी कारेकर गिरगाव इथून आपल्याला सांगतायत की बिल्डिंगच्या बाहेर भिंतीवर जी वडाची किंवा पिंपळाची झाडं उगवली जातात ते मोठे वृक्ष होणार असतात आणि तशीच त्यांच्या सोसायटीमध्ये पण होती। आणि फोन शोधून त्यांनी वृक्षमित्रांना आमंत्रित केलं, त्यांनी ती झाडं काढून नेऊन योग्य ठिकाणी लावली। खरं तर छोटीशीच कृती असते पण ती आपल्यालाही आनंद देऊन जाते आणि जे काम योग्य आहे तेही करण्याचा आपल्यालाही सवय लागते। 10:57 होत आहेत, मनस्पर्शी कार्यक्रम संपण्याची वेळ आता जवळ आली आहे। ठीक 11 कार्यक्रम सुरू होईल युवा तरंग। काय काय पर्याय असतात आपल्या आयुष्यात आणि ते आपण शोधायला हवेत का किंवा नको याविषयी बोलणार आहोत आपण या कार्यक्रमात, पुढील कार्यक्रमात। आणि त्यानंतर 12 असेल रंजक सफर, कबीरांचे दोहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात। तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत राहा FM गोल्ड प्रसारण सेवा।

नमस्कार मंडळी, सुप्रभात. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होतो युवा तरंग आणि मी आहे रश्मी महांबरे आपल्याबरोबर.

11:04 होतात मंडळी. FM गोल्ड प्रसारण सेवेत युवा तरंग कार्यक्रमात आपण भेटलो आहोत आणि आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. 45:15, 41:34 आणि 45:15, 41:35 हे आहेत आपले फोन नंबर. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हायचं आहे. आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. मस्त अशी गाणी आहेत आपल्यासाठी आणि आपलं आवडतं गाणंही आपण माझ्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा स्वर होता एफएम गोल्डवर. आणि मगाशी मी म्हटलं तसं पर्यायाचं विज्ञान म्हणजे ज्या परिस्थितीत आपण नेहमी असतो किंवा माणूस जगत असतो त्यात बदल करावा असं त्याला फारसं वाटत नाही, ज्याला आपण सहज भाषेत आता कम्फर्ट झोन असं म्हणतो, आणि त्याच परिस्थितीत आपण राहावं असंही त्याला वाटत असतं. पण जर अशी परिस्थिती बदलायची असेल तर ती बदलावी का, त्यासाठी प्रयत्न शोधा करावेत का, पर्याय शोधावेत का, तुम्हाला काय वाटतं? जे वातावरण जी परिस्थिती आहे ती तशीच राहिली पाहिजे की त्याच्यात बदल करायला हवेत? 45-15-41-34 आणि 45-15-41-35 हे आहेत आपले फोन नंबर. काय वाटतं तुम्हाला, जीवनात पर्याय शोधायला हवेत का? बोलणार आहोत याच विषयी आजच्या आपल्या या कार्यक्रमात. आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड प्रसारण सेवा युवा तरंग. या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर.

0: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुशखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे मस्त धुंध गाणं होतं मंडळी आपल्यासाठी। आणि 11:14 ज्या परिस्थितीत माणूस जगत असतो त्यात बदल करावे असं सहसा त्याला वाटत नाही, कारण ती त्याची एक सवयीची गोष्ट झालेली असते। जेव्हा माणसाला मनापासून असं वाटतं की नाही मला काही बदल करायला हवेत, पर्याय शोधायला हवा, तेव्हा मात्र तो निश्चित प्रयत्न करतो, किंवा कधी कधी परिस्थिती त्याला असे पर्याय शोधण्यासाठी मजबूर सुद्धा करते। नाहीतर पर्याय शोधण्याचा विचार तो सहसा करत नाही। पर्यायाचा विचार करणं म्हणजे जे काही आजूबाजूचं वातावरण आहे ते बदलणं किंवा नवीन वातावरणाशी जुळवून घेणं, आणि शक्यतो आपल्याला जे काही बदल आहेत ते नको असतात वेगळ्या वातावरणात जुळवून घेण्यासाठी सहसा आपण तयार नसतो। तुम्हाला काय वाटतं, बदल आयुष्यात व्हायला हवेत, पर्याय शोधायला हवे? आपले फोन नंबर तुम्हाला माहिती आहेत, लवकर माझ्यापर्यंत तुमचं मत कळवा।

तर तसं ॲडजस्ट सुद्धा करायला हवं. नितेश भोगले भुलेश्वरहून बोलत होते आणि ते मात्र कळवतायत की बदल घडायला हवे पण खूप नको, म्हणजे टोकाचे बदल घडता कामा नाहीत. आता इच्छा प्रत्येकाची हीच असते पण कोणावर कधी कशी परिस्थिती येईल हे आपल्याला माहिती नसतं. बहुसंख्य लोकांना असं वाटत असतं की आपलं जीवन हे कमी कष्टाचं किंवा बिनकष्टाचं असावं, किंबहुना प्रत्येकालाच असं वाटतं नाही का. त्यामुळे नवीन पर्याय स्वीकारायचा, म्हणजे रोजचं जे काही आपलं सुरळीत चाललंय ज्याला आपण आजच्या सहज भाषेत रुटीन म्हणतो ते बदलणार, आणि मग बदल म्हणजे कुठेतरी धोका. पण जेव्हा आपण धोका पत्करतो त्याच्यातूनच आपल्याला संधी मिळते, धोक्यातून मोका मिळतो असंही असू शकतं नाही का. ही वस्तुस्थिती आपण बऱ्याच वेळा विसरतो आणि जे काही चाललंय ते तसंच चालावं अशी आपली नेहमीच इच्छा असते. तुम्हाला काय वाटतं, परिस्थिती किंवा पर्याय शोधायला हवेत की काय अवस्था असायला हवी? 45 15 41 34 आणि 45 15 41 35.

बघा ना मंडळी, या गीतात सुद्धा असंच सांगितलं की कसा राहू मी तुझ्या विना. म्हणजे अशी आपली परिस्थिती असते किंवा सवय असते की आपल्याला असं वाटतं की याच्याशिवाय मी राहूच शकत नाही. अनेक वेळा आपण अशी वाक्य ऐकतो, आपल्या आजूबाजूची मंडळी असं बोलताना ऐकतात, किंबहुना आपणही किती वेळा असं म्हणत असतो, याच्याशिवाय मला जमतच नाही, ह्याच्याशिवाय माझं होतच नाही, ही गोष्ट अशीच लागते, ही गोष्ट तशीच लागते. या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय असतो? की माणूस आपल्या सवयीचा गुलाम असतो आणि त्यामुळे अपरिचित परिस्थितीचा स्वीकार करणं त्याला थोडं त्रासदायक वाटत असतं. बरीचशी माणसं आहेत त्याच परिस्थितीशी मग जुळवून घेत राहतात आणि तसंच जीवन जगत राहतात. सवय ही खरं तर माणसाला मिळालेलं एक वरदान आहे, पण त्याच सवयीमुळे जर आपण त्रासदायक जीवन जगणार असू तर ते वरदान न ठरता शाप बनू शकतं, नाही का? म्हणून सवयीमुळे माणूस आपल्या वर्तणुकीत बदल घडवून आणत नाही, पण तसा जर बदल घडवायचा असेल तर आपण आपल्या स्वतःला तशी समज देत राहायला हवं, शिकवत राहायला हवं, सांगत राहायला हवं. शरीराच्या पातळीवर अनेक क्रिया या सहजपणे घडत असतात आणि त्यामुळे त्या आपल्याला अंगवळणी पण पडतात आणि मग आपण म्हणतो की मला त्याची सवय झाली आहे. कंडिशन रिफ्लेक्स थिअरी म्हणजे ज्या क्रिया सतत आपल्या बाबतीत घडतात त्या आपल्याला सहज वाटतात आणि मग आपल्याला त्याची सवय होऊन जाते. पण शिकलेल्या गोष्टी या जर आपल्या शरीरावर किंवा आपल्या वातावरणावर आपल्या परिस्थितीवर इतका पक्का आणि ठाम असा पगडा निर्माण करणार असतील तर त्या आपल्यालाच बांधून ठेवतात किंवा जखडून टाकतात. म्हणून त्यातून निर्माण होणाऱ्या सवयी आपण सतत बदलत राहायला हवं. बदल स्वीकारण्याची प्रक्रिया ही अवघड आणि अडथळा न वाटता सहज व्हायला हवी. ती सहज करणं खरं तर आपल्याच हातात असतं आणि सहज शक्य पण असतं. अशी माणसं म्हणजे जी माणसं परिस्थिती बदलायला तयार नसतात ती माणसं, त्यांचे समूह, त्यांचे समाज हे एखाद्या रूढी परंपरेला ठामपणे चिकटून राहतात आणि त्याच्यातच अडकून राहतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीत आपण कशा प्रकारे बदल करू शकतो, या सगळ्या गोष्टीत आपण कशा प्रकारे नाविन्य आणू शकतो हे आपण सतत बघायला हवं आणि परिस्थितीचा रेटा असूनही बदल स्वीकारायला आपली मानसिकता, आपली शारीरिक क्षमता आपण सतत तयार ठेवायला हवी. नाहीतर सुधारणा करणारे जे समूह असतात त्यापेक्षा आपण सतत मागे राहतो किंवा अप्रगत किंवा त्या सगळ्या गोष्टींपासून वंचित सुद्धा राहतो.

तुम्हाला काय वाटतं, परिस्थिती बदलायला हवी, पर्याय शोधायला हवेत की आहे त्याच परिस्थितीत राहायला हवं? आणि म्हणूनच कदाचित ज्येष्ठ नागरिक किंवा मोठ्या वयाची मंडळी आणि तरुण मंडळी यांच्यात अनेकदा मतभेद होत असतात, कारण तरुणांना नवनवीन गोष्टींचं आकर्षण असतं, सहजपणे ते त्या गोष्टी स्वीकारू शकत असतात.

0: नमस्कार, मी गिरिजा ओ गोडबोले, ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत रहा FM गोल्ड।
1: Online applications are invited from unmarried men and women candidates for grant of short service commission in executive, education and technical branch. Last date for submission of online application is 27 July 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar.
0: 11:32 होत आहेत मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर। 45:15:41 आणि 45:15:41:35 हे आहेत आपले फोन नंबर। आणि पर्यायाचं विज्ञान आपण जाणून घेतोय आज। खरं म्हणजे गरज निर्माण झाल्यावर उपाय म्हणून त्याच्यावर पर्याय अनेकदा शोधला जातो, किंबहुना मगाशी मी म्हटलं तसं परिस्थिती आपल्याला भाग पाडते। पण भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या गरजांचा अंदाज घेऊन उपायात्मक कृती करण्याचं जर आपण ठरवलं तर निश्चितच त्याला शहाणपण असं म्हटलं जातं। पण बऱ्याचदा आपण अल्पसंतुष्ट असतो, ताठर भूमिका घेतो आणि हे कसं शक्य होईल म्हणून शंकासुद्धा निर्माण करत राहतो। आणि तसं व्हायला नको असेल तर मगाशी मी म्हटलं तसं एकाच परिस्थितीत एकाच तऱ्हेनी अनेक मंडळी बघा एकाच प्रकारचे कपडे घालतात, एकाच प्रकारची रोजची दिनचर्या असते, एकाच प्रकारचं राहणं करणं असतं। अशा मंडळींना दुसऱ्या ठिकाणी गेलं की निश्चितच त्रास होतो आणि मग त्यासाठी कुठेच जायचं नाही, किंवा जायचं असेल तर तसं सगळं मला मिळेल का हे आधीच बघायचं, अशा सगळ्या गोष्टी केल्या जातात। असं नको असेल तर आपण वेगवेगळ्या परिस्थितीत आपण कसे राहू शकू, काय करू शकू, अशी स्वतःच स्वतःला सवय लावायची। जसं की एक साधं उदाहरण, आपल्या घरातलं रोजचं जे फर्निचर आहे, इकडे दोन खुर्च्या आणि इकडे सोफा आहे, कंटाळा आला किंवा बदल म्हणून आपण त्याचे

रचना बदलत असतो किंवा काही गोष्टी इकडच्या तिकडे ठेवत असतो आणि मग आपल्यालाच असं वाटतं की हे छान झालंय, नाही का? खरं तर रोजच्या जाण्यायेण्याच्या चालण्याच्या वाटेतला अडथळाही तो होऊ शकतो किंवा अडथळा दूरही होऊ शकतो, पण सांगायचा उद्देश एवढाच की बदल करत राहणं हे खूप आवश्यक असतं. कारण समस्या आल्यानंतर मग बऱ्याचदा गांगरून जायला होतं किंवा आता काय करायचं म्हणून काहीच सुचत नाही किंवा कुणीतरी आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा राहते. असं व्हायला नको असेल तर येणाऱ्या गोष्टींकडे बदल म्हणून सहजपणे स्वीकारायला हवं. आणि बदल समस्या म्हणजे तरी काय असतं? रोजच्या जीवनात होणारा बदल असतो. तर आपण त्याला समस्या न म्हणता बदल म्हणून अलिप्तपणे त्याकडे बघितलं तर ते सोपं होईल, नाही का?

संदीप खरे यांच्या स्वरातलं हे छानसं गीत होतं मंडळी आपल्यासाठी. वेळ लागलं असं जरी म्हटलं तरी आपणही असंच म्हणतो की काही काही गोष्टींचं वेळ लागलं तरच काहीतरी वेगळं घडतं, वेगळे बदल घडतात किंवा चांगल्या गोष्टी घडतात किंवा काहीतरी उदात्तसुद्धा त्याच्यातून घडतं. खरं तर बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे, नाही का? आणि बदल हेच एक शाश्वत गोष्ट आहे असंही म्हटलं जातं. आज आपण जे आहोत ते उद्या नाही आहोत, त्यामुळे निश्चित जर खरं काय असेल तर तो बदल आहे हे थोर शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांनी सुद्धा म्हणून ठेवलं आहे. अनिश्चितता किंवा निश्चितता, मग अनिश्चित असं जग आहे असं आपण म्हणायचं का? रोज काहीतरी बदलतंय म्हणून ते अनिश्चित आहे असं म्हणायचं का? नाही ना. निश्चित त्याच्यातून काहीतरी घडवण्याचा आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो आणि आपल्याच निर्मितीतून काहीतरी नवीन चांगलंही घडत असतं. मग जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीत अडकतो, जेव्हा एखाद्या स्थितीत अडकतो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आपण स्वतःच करायला हवा. त्याच्यासाठी अनेक पर्याय असतात. कित्येकदा मला एकट्याला हे शक्य नसतं, मला कोणाची तरी मदत घ्यावी असं वाटत असतं. तर मदत घ्यावी, कोणाला तरी विनंती करावी, कोणाकडून तरी. आता अनेक पर्याय आहेत, त्या पर्यायातूनही अनेक जण आपल्याला मदत करू शकतात किंवा अनेक प्रोफेशनल्स आहेत जे आपल्याला मदत करू शकतात आणि याच्यातूनही आपण आपले बदल घडवू शकतो. पण बदल किंवा पर्याय शोधणं हे खरं बघितलं तर आवश्यक गोष्ट असते. अगदीच काही परिस्थिती शक्य नसेल, अगदीच काही परिस्थिती टोकाला गेलेली असेल, तर तेव्हा आपण वेगळा विचार करू शकतो. पण अन्यथा माणसाची जी प्रगती आहे ती बदलातूनच घडत असते. मग आपण त्याला क्रांती म्हणतो, लढाई म्हणतो, पण बदल मात्र नक्कीच होतो. अर्थात पर्याय आपण त्याच्यातून शोधत राहतो. तुम्हाला काय वाटतं, पर्याय शोधायला हवेत की नकोत? आपले फोन नंबर तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचू शकता. एक असंच मस्त माझ्या आवडीचं गीत आपल्यासाठी.

बघा ना मंडळी, जसजसा माणूस प्रकट होत गेला तसतसे त्यांनी नवनवीन पर्याय शोधले, म्हणजे बदल तो आपल्यात करत गेला. आधी आपण खाणाखुणांची भाषा वापरत होतो, मग भाषेचा शोध लावला आणि भाषेचा नवीन पर्याय आपण स्वीकारला. त्यामुळे आपण सगळ्या प्राण्यात श्रेष्ठ ठरलो, आपल्या भावभावना आपण व्यक्त करू शकलो. श्रमाला पर्याय म्हणून चाकाचा शोध लावला आणि त्यांनी आपल्या सगळ्यांच्या जीवनात क्रांती झाली. शस्त्रांच्या वापराने माणूस बलवान झाला. मानवाच्या प्रगतीचा सगळाच इतिहास जर आपण बघितला तर मानवाची जी काही प्रगती झाली आहे ते विविध पर्याय किंवा वेगवेगळे पर्याय आणि बदल स्वीकारल्यामुळेच झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे पर्याय स्वीकारणं, बदल स्वीकारणं हे कुठेतरी प्रगतीचं आणि चांगलं लक्षण असतं. जिथे गरज आहे तिथे हा पर्याय स्वीकारून त्याचं संधीत रूपांतर करून घेणं हे महत्त्वाचं आहे. पर्याय जरी कधीकधी त्रासदायक असतो, कधीकधी नकोसा असतो, कारण मगाशी म्हटलं तसं रोजच्या जीवनाची एक आपल्याला सवय झालेली असते आणि तीच स्थिरता आपल्याला हवी असते. पण मग बदल करून पुन्हा थोडा वेळ आपण स्थिर राहून पुन्हा नवीन बदल अशा प्रकारे आपण करू शकतो. आणि तसा बदल जर आपण करत राहिलो तर आपणही नेहमी ताजेतवाने आणि नवे राहतो.

कार्यक्रमाची वेळ आता संपली आहे तेव्हा मंडळी आपल्या जीवनात आवश्यक ते बदल करा, खुश रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. राजेश यांचा आपल्याला फोन होता. सुनीता व्यवहारे वरळीहून बोलल्या. ज्ञानेश्वर जठार नवी मुंबईहून विषय आवडल्याचं आपल्याला कळवत आहेत. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. काही क्षणातच सुरू होईल पुढील कार्यक्रम रंजक सफर. तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत राहा FM गोल्ड प्रसारण सेवा.

नमस्कार मंडळी, शुभ दुपार. आपण ऐकत आहात FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपल्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

0: जय जय राम कृष्ण हरी।
1: 12:02 होतात मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर, आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा, इतरांनाही खुश ठेवा। काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही। मस्त असा विषय आहे आजच्या या कार्यक्रमात, आणि आपणही सहभागी व्हायचंय या कार्यक्रमात।

0: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: मंडळी, ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा ही संत कबीरांची जयंती म्हणून देखील साजरी केली जाते। संत कबीरांचे दोहे आणि त्यांच्या कथांमध्ये दडलेलं सूत्र जर प्रत्येकाने जीवनात उतरवलं तर आपल्याला सगळ्या समस्यांची उत्तरं चटकन मिळून जातात। अगदी सहज साध्या सोप्या भाषेत जीवनाचं खूप गंभीर तत्वज्ञान कबीरांनी आपल्या दोहांमधून सांगितलंय।

0: बाए कौशल तारा।
1: माणिक वर्मा यांच्या स्वरात गदिमांची ही रचना होती आणि संगीत होतं पु ल देशपांडे यांचं। 12:10 होत आहेत मंडळी आणि रंजक सफर या कार्यक्रमात आपण आज थोडक्यात ओळख करून घेतो आहोत कबीरांच्या दोह्यांची। म्हणजे अगदी लहान वयातच त्यांना अध्यात्माची ओढ लागली असं सांगतात आणि सर्व धर्म समभावाची शिकवण त्यांनी त्यावेळच्या समाजाला दिली। परमेश्वर एकच आहेत असं सांगणारे 15व्या शतकातले ते अत्यंत प्रशंसनीय असे कवी होते। अनुराग सागर, कबीर ग्रंथावली, सखी ग्रंथ अशा अनेक साहित्य कृतींची निर्मिती त्यांनी केली।

अजित कडकडे यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना होती आणि संगीत होतं नंदू होनप यांचं. आणि संत कबीर म्हणतात, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होगा बहुरी करेगा कब. म्हणजे उद्याची कामं आजच पूर्ण करा आणि आजची कामं आत्ताच पूर्ण करा. पुढच्या क्षणी जग जर संपणार असेल तर तुम्ही सगळं कधी पूर्ण करणार आहात. जीवनाचं केवढं मोठं सार त्यांनी दोन ओळीत सांगितलेलं आहे. वेळेचं मूल्य त्यांनी शिकवलंय आणि किती महत्वाची आहे ही गोष्ट हे आपल्याला सहज सोप्या भाषेत सांगितलंय.

दाद तुम्हा श्रोत्यांची साथीला मस्त गाणी घराघरात आपली लाडकी मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।

0: गुरुदेव।
1: 12:28 होता है मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा रंजक सफर या कार्यक्रमात। मी आहे रश्मी महामरे आपल्या बरोबर आणि आपण आहात FM गोल्ड बरोबर। 45-15-41-34 आणि 45-15-41-35 हे आहेत आपले फोन नंबर। आपल्या एका दोह्यात संत कबीर म्हणतात, माटी कहे कुम्हार को तू क्या रोंदे मोहे, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तो हे। म्हणजे याचा अर्थ खरं तर या गाण्यातून याचा भाव खूप छान प्रकट होतोय।

आपल्या आणि एका दोह्यात संत कबीर म्हणतात, जल में कुंभ है, कुंभ में जल है, कुंभ फुटा जल जल ही समाया। आणि हे दोन्ही पाणी एकत्र झाल्यावर काय होतं की दोन्ह्यामधलं द्वैत्य संपतं आणि दोघेही एकच होऊन जातात। आणि असंच दर्शन अनेक भक्तांना आपल्या आद्य देवतेचं हवं असतं।

12:46 होता है मंडळी, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स FM गोल्ड प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर। आपण आहात FM गोल्ड बरोबर। 45:15:41 आणि 45:15:41 हे आहेत आपले फोन नंबर। तुम्ही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता। संत कबीर यांच्या दोह्याविषयी थोडं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। एका ठिकाणी ते म्हणतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे दुख काय को होय। म्हणजे दुःख आल्यावर तुम्हाला परमेश्वराची आठवण होते आणि मग तुम्ही त्याचा धावा करायला लागता, पण तसं न करता आधीच सुखात असताना जर तुम्ही त्याचा धावा केलात तर तुम्हाला दुःखच येणार नाही का? पण हे करून बघायला हवं, कारण ही अनुभवायची गोष्ट आहे।

मंडळी, कबीरांचे दोहे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्यांच्या कविता किंवा दोन ओळींचे शेर अनेक मोठी शिकवण देऊन जातात आणि भक्तांना संकटात त्रासात मार्ग दाखवतात. त्यांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण करतात. जीवनाचा खरा अर्थ लिहिण्यासाठी आणि व्यक्त करण्यासाठी अगदी साध्या सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला गहन तत्वज्ञान सांगितलं आणि त्यासाठी हिंदी भाषेचा वापर केला. हे जीवनाचे मार्गदर्शक तत्वज्ञान आजही शाळा कॉलेजमधून शिकवलं जातं.

काशीनाथ क्रमवंत यांनी अलिबागहून आपल्याशी संपर्क साधला आहे आणि एक संत कबीरांचा दोहा देखील आपल्यासाठी पाठवलाय. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चले हम हसे जग रोए. अर्थात जेव्हा बालक म्हणून आपण या जगात येतो तेव्हा पण रडल्यावर सगळ्यांना खुशी होते की छान आहे बाळ आता असं म्हणून, पण आपण जेव्हा जाऊ तेव्हा असं काहीतरी करून जा की प्रत्येकाला हळहळ वाटेल की एक खूप छान

व्यक्ति हे जग सोडून गेली। 12:55 होत आहेत मंडळी आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र आता संपत आली आहे, तेव्हा मला रश्मी महामरेला अनुमती द्या, पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानच्या विषयासह। तोपर्यंत नमस्कार।

आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शेशेल्सचा 3 दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परत यायला निघाले. त्यापूर्वी त्यांनी तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, तसंच त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर त्यांनी व्हिक्टोरिया इथं नवशक्ती विनायगर मंदिराला भेट दिली आणि तिथे पूजा केली, तसंच पीस पार्क इथल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 3 दिवसांच्या दौऱ्यात सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मनी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. काल सेशेल्सच्या राष्ट्रीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या निधीचा अपहार झाल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या जनहित याचिकेच्या तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. न्यासाच्या कारभारात गैरप्रकार झाले असल्याचा आरोप करून न्यायालयाच्या देखरेखीखाली या व्यवहाराचं फोरेन्सिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी याचिकेत केली होती. मात्र न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी तातडीनं करण्याची आवश्यकता नमूद करणारं पत्र सादर करायला सांगितलं. याचिका न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा सुनावणीला ठेवण्याचे आदेश न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती शील नागो यांनी दिले. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपींचं वकीलपत्र न घेण्याचा ठराव फैजाबाद वकील संघटनेनं केला आहे. याचं उल्लंघन करणाऱ्या वकिलाला 5,00,000 रुपये दंड करण्याचा निर्णय वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आज घेण्यात आला. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले राजेंद्र जैन यांचा यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. अनेक केंद्रीय मंत्री तसंच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा याप्रसंगी उपस्थित होत्या. केंद्रीय निवडणूक आयोग उद्यापासून राजधानी दिल्लीत घरोघरी जाऊन मतदारांसाठी गणना अर्ज देण्याची मोहीम राबवणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अशोक कुमार यांनी आज नवी दिल्लीत बातमीदारांना ही माहिती दिली. पात्र मतदारांचे अर्ज भरून घेण्याची ही मोहीम 29 जुलैपर्यंत चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले जातील. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात संरक्षण दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना आज सन्मानित केलं जाईल. हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. वजन आणि मापसंबंधित कायदा 2009 अनुपालनात आस्थापनांनी पहिल्यांदाच कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याआधी त्यांना सुधारण्याची एक संधी देण्याचा निर्णय घेतल्याचं ग्राहक व्यवहार विभागानं म्हटलं आहे. पहिल्या चुकीनंतर आस्थापनेला सुधारणा सूचना देण्यात येईल आणि त्यानंतरही अनुपालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असं विभागानं कळवलं आहे. व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाअंतर्गत जनविश्वास दुरुस्ती सुधारणा कायदा 2026 ही सुधारणा केली गेली आहे. प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना यामुळे दिलासा मिळेल, परंतु अनुपालनात वारंवार ढिसाळपणा करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोरं जावंच लागेल असं विभागानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत. त्यांची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. वन्य प्राण्यांना पकडलेल्या किंवा त्यांचा वावर असलेल्या ठिकाणी किंवा बचाव मोहीम सुरू असताना सामान्य नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊ नये, असं केल्यास त्यांच्यावर कारवाई करू असा इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिला. सन 2023-24 या वर्षात आगीच्या एकंदर 5,117 घटना घडल्या असून 11,580 हेक्टरपेक्षा जास्त जळीत क्षेत्र आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. वनविभागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू असून दुर्गम भागात वायरलेस यंत्रणेद्वारे तात्काळ संपर्क साधून वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. तसंच रिअल टाईम मॉनिटरिंग यंत्रणेसाठी AI आधारित कॅमेऱ्याचा वापर पेंच व्याघ्र प्रकल्पासह इतर ठिकाणी केला जात आहे असं त्यांनी सांगितलं.
थोरा मोठ्या

यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते आहे की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं भुसे यांनी सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू शैक्षणिक वर्षात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधली विद्यार्थी संख्या 76,487 कमी झाल्याचं दादाजी भुसे यांनी सांगितलं. या शाळांमधली विद्यार्थी संख्या टिकवून ठेवण्यासाठी काही ठिकाणी सेमी इंग्रजी वर्ग सुरू केले आहेत. याशिवाय इतर अनेक उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. त्याआधी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. याबाबत सरकारतर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायाधीश साळुंखे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं आहे. 1 मे रोजी नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून आरोपीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर राज्यभरात जनक्षोभ उसळला होता. जम्मू काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा 3 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रा सुरळीत व्हावी यादृष्टीनं सर्व तयारी पूर्ण झाली आहे. व्हेनेझुएलाला बुधवारी बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1,450 पोहोचली आहे. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी सभागृहात ही माहिती दिली. टी20 क्रिकेटमध्ये काल भारतावर आयर्लंडनं अवघ्या 1 धावेनं विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना काल बेलफास्ट इथं झाला. आयर्लंडनं विजयासाठी भारताला 155 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताला 20 षटकात केवळ 153 धावा करता आल्या. जे मुंद्रा सामन्यातला आणि मालिकेतलाही सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. आसाममध्ये धेमाजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसात दरडी कोसळल्यानंतर अरुणाचल प्रदेशातल्या गई नदीच्या उपनदीचा प्रवाह अडून ते पाणी आसामात पसरण्याची शक्यता आहे. प्रशासनानं यादृष्टीनं तयारी केली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पश्चिम बंगालचं हिमालयीन क्षेत्र आणि सिक्कीममध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच पुढच्या 2 ते 3 दिवसात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचंही हवामान विभागानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेशेल्सचा दौरा यशस्वीपणे पूर्ण करून प्रधानमंत्री मायदेशी रवाना. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यास निधी अपहार प्रकरणी जनहित याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा नकार. राज्यसभेच्या नवनिर्वाचित 8 सदस्यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार आणि नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. 58 दिवसात निकाल देणारा राज्यातला सर्वात वेगवान खटला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विजयशंकर चटर्जी यांचं इसराज वादन आपण ऐकत आहात. गौड सारंग राग आपण ऐकलात. आता ऐकूया धून.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण विजयशंकर चटर्जी यांचं इसराज वादन ऐकलं. राग गौड सारंग आणि धून आपण ऐकलेत. त्यांना तबल्याची साथ विश्वनाथ मिश्रा यांनी केली होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर